नमस्तंगपाते नमस्तंगमर्भे नमस्तस्तर्भे आदेशंगादेशे नमस्तंगपेशे नमस्तंगधर्तामे नमस्तंगनिर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वगुहापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वबाले नमस्तस्तदेव नमस्तंगपेव नमस्तंगजन्मे नमस्तं सुब्रमे नमो सर्वगौने नमो सर्वपौने नमो सर्वरंगे नमो सर्वभंगे नमो कालकाले नमस्तस्तदयाले नमस्तंगाभरणे नमस्तंगाभरणे नमस्तं जरारं नमस्तं कर्तारं नमो सर्वतन्दे नमो सदामन्दे नमस्तं निरसाके नमस्तं निर्वाके नमस्तं रहीमे नमस्तं करीमे नमस्तं आनन्दे नमस्तं महन्ते नमस्तस्तरागे नमस्तं सुवागे नमो सर्वसुखं नमो सर्वभूखं नमो सर्वकर्ता नमो सर्वहर्ता नमो जोगजोगे नमो भोगभोगे नमो सर्वदयाले नमो सर्वपाले

नमो राराधेश्वरं परम रूपे नमो जो जुगेश्वरं परम सिद्धे नमो राराधेश्वरं परम वृद्धे नमो शस्त्रपाणी नमो अस्त्रमाणी नमो परम ज्ञाता नमो लोकमाताय अपेक्षीया परमीया भोगीया भुक्ते नमो जो जुगेश्वरं परम जुगते नमो नेता नारायणे क्रूर कर्मे नमो प्रेत अप्रेत देवे स्वधर्मे नमो नोहर्ता नमो नारूपे नमो सासारं नमो भूभूपे नमो दानदाने नमो मानमाने नमो रोग रोगे नमस्तं शिनानं नमो मंत्र मंत्रं नमो जन जंत्रं नमो इष्टिष्टे नमो